0: ಭ್ಯಃ ಕೃಷಕೇಭ್ಯಃ ಮತ್ಸ್ಯಜೀವಿಭ್ಯಃ ಸೂಕ್ಷ್ಮ ಲಘು ಮಧ್ಯಮೋದ್ಯೋಗೇಭ್ಯಃ ಚ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ರೂಪೇಣ ಲಾಭೋ ಭವಿಷ್ಯತಿ.
1: I am confident that this comprehensive agreement.
2: हमें विश्वास है कि व्यापक समझौता ओमान के साथ हमारे संबंधों को नई गति प्रदान करेगा. पहले दिन से ही भारत को ओमान की 98% उत्पाद श्रेणियों में शुल्क मुक्त पहुंच प्राप्त होगी और इससे भारत के ओमान को होने वाले 99% से अधिक निर्यात को लाभ मिलेगा. व्यापक आर्थिक साझेदारी समझौता CEPA हमारे साझा भविष्य की रूपरेखा है.
1: Of our shared future.
0: प्रधानमंत्री स्वनिधि योजनायाः 6 वर्षाणि पूर्णानि अभवन्. श्रीमोदी अस्याः योजनायाः प्रशंसां विधाय अवदत् यत् PM स्वनिधि योजनया प्रतिभूतिं विना ऋण प्रदानं वित्तीय समावेशनम् अपि च विकासस्य नवीन अवसराः प्रदत्ताः येन लक्षशः पथ विक्रेति जनानां जीवने उन्नतिः समागता. पश्चिम बंगालस्य मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी अद्य मंत्रिमंडलस्य विस्तारम् अकरोत्. राज्यपालः RN रविः कोलकातायाः लोकभवने आयोजिते समारोहे 35 नूतन मंत्रिभ्यः पदस्य गोपनीयतायाः च शपथग्रहणं कारितवान्. समारोहे मुख्यमंत्रीवर्येण सह अन्य वरिष्ठ नेतारः अपि उपस्थिताः आसन्. नवनियुक्त मंत्रिभ्यः विभागानां आवंटनम् अनन्तरं भविष्यति. शपथ ग्रहण समारोहे स्वप्नदास गुप्ता, अर्जुन सिंह, तापस राय, शकर घोष च शपथ वचनं स्वीकृतवन्तः. संस्कृत वार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते. सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति. भारत ऑस्ट्रेलिया देशयोः रक्षामन्त्रिणोः द्वितीय संवादोपवेशनं राजधान्यां नवदिल्ल्याम् अभवत्. रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अथ च ऑस्ट्रेलिया देशस्य उपप्रधानमन्त्री रक्षामन्त्री च रिचर्ड माल्सः उपवेशनस्य अध्यक्षतां कृतवन्तौ. श्री सिंहेन प्रोक्तं यत् उपवेशनावधौ भारत ऑस्ट्रेलिया देशयोर्मध्ये सुरक्षा सम्बन्धः सुदृढः अभवत्. श्रीमाल्सः अवादीत् यत् ऑस्ट्रेलिया भारत देशौ रक्षा सहभागितां सुदृढः अकुरुताम्. देशद्वयं सामुद्रिक क्षेत्रे मिलित्वा कार्यं करिष्यतः. वार्तायां द्विपक्षीय रक्षा सहयोग विषये प्रगतिः समीक्षिता, यया सहभागितायाः नूतन मार्गस्य अन्वेषणं भविष्यति. जलशक्ति मंत्री CR पाटिलः, विज्ञान प्रौद्योगिकी मंत्री जितेंद्र सिंहः च अद्य राजधान्यां नवदिल्ल्यां जलानुसंधान विकास संबद्धां एकां कार्यशालां उद्घाटितवन्तौ. अत्रावसरे श्री पाटिलः अवदत् यत् अस्यां कार्यशालायां जलसंकटस्य समाधानेषु व्यापक विचार विमर्शो विधीयते. अस्मिन् अवसरे जलशक्ति मन्त्रालयेन इसरो इति भारतीयान्तरिक्षानुसन्धान संघटनेन च जलसंसाधनानाम् आकलनाय प्रबन्धनाय च उपग्रहाधारितानुप्रयोगम् उन्नत प्रौद्योगिकीं च दृढयितुं सन्धि हस्ताक्षरितः. व्यावसायिक प्रतिष्ठानेषु प्रयुज्यमानस्य 19 किलोग्राम भारमितस्य LPG इति वातिभाण्डस्य मूल्ये वृद्धिः सञ्जाता. परं गृहेषु प्रयुज्यमानस्य LPG इति वातिभाण्डस्य मूल्ये परिवर्तनं नैव कृतम्. अवधेयं यत् वैश्विक परिदृश्ये तैलमूल्येषु अस्थिरता कारणेन इयं वृद्धिः जाता. पश्चिमेशियायाम् अमेरिका ईरानयोः गतिरोध अपि अपरं मूल्यवृद्धिकारणं वर्तते. वस्तुसेवाकरस्य सकलसंग्रहः विगतमासे 3.2% संवर्ध्य 1,94,000 कोटिरूप्यकाधिकः अभवत्. विगते वर्षे मई मासे संग्रहः 1,88,000 कोटिरूप्यकाणि आसीत्. गतमासे केन्द्रीय वस्तुसेवाकरस्य संग्रहः 37,790,300 कोटिरूप्यकाणि अपि च राज्य वस्तुसेवाकरस्य सकलसंग्रहः 45,043,100 कोटिरूप्याणि आसत्. एकीकृत वस्तुसेवाकरस्य संग्रहः 1,50,090,900 कोटिरूप्यकाणि आसीत्. ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯೇನ ಪಂಚ ನ್ಯಾಯಾಧೀಶಾನಾಂ ನಿಯುಕ್ತಿಃ ಕೃತಾ. ಅನೇನ ಸಹೈವ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶಂ ಸಮೇತ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶಾನಾಂ ಸಂಖ್ಯಾ ಸಪ್ತತ್ರಿಂಶತ್ ಸಂವರ್ತಾ. न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सामाजिक संचार राष्ट्रपति मुख्य न्यायाधीश परामर्शानंतरम सर्वोच्च न्यायालय पंच नूतन न्यायाधीशा अवधेयम यद केंद्र प्रशासन विगते मासे एकम अध्यादेश प्रस्तूय विधो संशोधनम कृतमासीत. हांगकांग नगरे आयोजितायां द्वाविंशति तमायां एशिया महाद्वीपीयायां अंडर 20 एथलेटिक्स चैंपियनशिप इति स्पर्धा मालिकायां भारतेन 10 स्वर्ण पदकानि 5 रजत पदकानि 4 कांस्य पदकानि च समेत्य 19 पदकानि विजितानि. पदकतालिकायां भारतेन द्वितीयं स्थानं प्राप्तम्. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ದ್ವಾವಿಂಶತಿ ತಮಾಯಾಂ ಏಷ್ಯಾ ಮಹಾದ್ವೀಪೀಯಾಯಾಂ ಅಂಡರ್ 20 ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಇತಿ ಸ್ಪರ್ಧಾ ಮಾಲಿಕಾಯಾಂ 10 ಸ್ವರ್ಣ ಪದಕಾನಿ ಸಮೇತ್ಯ 19 ಪದಕಾನಿ ಪ್ರಾಪ್ತವದ್ಭ್ಯಃ ಭಾರತೀಯ ದಳೇಭ್ಯಃ ವರ್ಧಾಪನಾನಿ ಪ್ರದತ್ತಾನಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಇಮೇ ಯುವಾನಃ ಭಾರತಸ್ಯ ಕೀರ್ತಿಂ ವಿಶ್ವಸ್ತರೆ ಪ್ರಾಪಯಿತುಂ ನಿರಂತರಂ ಪ್ರಯತ್ನಂ ಕುರುವಂತಿ. ಏತೇಷಾಂ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯಾಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಶುಭಕಾಮನಾಃ ಪ್ರದತ್ತಾಃ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.